0: Diva FM, 91 MHz. Diva hinga monifu e filwa denumuga abadus.
1: Aila ya dekola zahura lobin kuri kaveni.
2: Mihatuge faratum aharin beenum wafada loibba alaluma oka terikan ihusasnuwani kiwe.
1: लोबी के हुलु कोड़ फंडवे कैविने निमुमा काहम यत्या सबब किको बैबा जहुरा के हायातु के वाह का अडु हालुमा
3: इश्क
1: को में बुदा दुवह किरे दिहे जहायर रिपीट बुरास्वती दुवह किरे एकार जहायर ऑडियो वाहक
4: कुलिवर कुलुंथेरिना ए कुलुंथेरिंगे वाहकता
5: इंगे वाणे कामेक्का देंगणा बुरकों इरादु करे वियावर नगळ कोराना
6: पोचे जहम बुनायरो देमावरो उफावे इट मोटिवेट्स मी
4: आइलाइन कुलुंथेरिना मेदु कुरा उम्मीदु था
7: ಯಾಗಂಡ ಕವಿಸ ಕಮ್ಮುಬಾರ ಐನಿ ಮಿಹಾರ ಕುಳೆವಿದ ಏಗತೆರೆಗ ಇಂಟರ್ನೆಟ್
8: ವರ ಫೋಕಸ್ ರೆನ್ ಗೇಮ್ಸ್ ಕುಳೆಶೆ ಕುಳೆನ್ ಎವ್ವನ ಹೋದ
4: ತಪಾತು ಗೇಮ್ ತಕಾಯಕು ಗೆನಸ್ತೆನಿ
9: ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೀಟ್
4: ಹೋಮ ದುಹುಗೆ ಮೆನ್ ದುರ್ಫಹು ದೇ ಚಹಾರು ರಿಪೀಟ್ ಅಂಗಾರ ದುಹುಗೆ ರೇ ದಿಹೆ ಚಹಾರು ಅದಿ ಬುಧ ದುಹುಗೆ ಮೆಂದಮು ಪಾರ್ ಚಹಾರು

0: ईशा सुवाने कुरंता
1: कोब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेनवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
1: नाने फुलफिलबो
0: वरर रंगळु वेहेता फेननिगु मे बुनम की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेही एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगे सुवाल अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯನ್